नमो सर्वमाने सुमति निदाने नमो देव देवे पेखी पेहवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पहुणे अनंगी नाथे निरसंगी प्रमाथे नमो पान पाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो पान पाने

मन मेरा दुख सब विसारना अंगीकारो करे तेरा कार्य सब सुवारना सबना गलां सुमरा स्वामी सो क्यों मनो विसारे कह नानक मन मेरे सदा रहो अरनाले साचे साहिबा क्या नाहीं कर तेरा कर ता तेरा सब किछ है जिस दे सो पावे सदा सिफत सलाह तेरी नाम मन वसावे नाम जिन कै मन वसिया वाजे शब्द कनेरे कहे नानक सचे साहिब क्या नाही घर तेरा साचा नाम मेरा आधारो साच नाम उधार मेरा जन भुखा सब गवाईया कर सांत सुख मन ए वसिया जन इच्छा सब बुझाईया सदा कुर्बान कीता गुरु विटो जह दिया वडियाईया कहे नानक सुनो संतो सब धरो पे आरो साचा नाम मेरा आधारो वाजे पंच शब्द तित कर सुभागे शब्द वाजे कला जित कर धारिया पंच दूत तुद वस कीते काल कंठ कुमारिया तुर करम पाया तुद जिन को से नाम हर कह लागे कहे नानक तै सुख हुआ तित कर अनहद वाजे साची लवे बिन देह नमानी लवे बाजो क्या करे विचारिया तुद बाज समरथ कोय नाही कृपा कर बनवारिया सुनोर था नाई शब्द लाग सुवारिया कह नानक लवे बाजो क्या करे विचारिया आनंद आनंद सब को कह आनंद गुरु ते जानिया जानिया आनंद सदा गुर ते कृपा करे प्यारिया कर कृपा किलवे कटे ज्ञान जन सारे अंदरों जिनका मोह टुटा तिनका सब सचे सवारिया कहे नानक एहो आनंद है आनंद गुरु आनंद गुर ते जानिया बाबा जे तू दे सोई जन पावे पावे ता सो जन दे जिस नूर क्या करे विचारिया एक भरम भूले फिरे दह दे सिक नाम लाग सुवारिया गुर प्रसादी मन भया निर्मल जिन्ना पाणा पावे कहे नानक जिस देह प्यारे सोई जन पावे आवो संत प्यारे अकथ की करें कहानी अकथ केरी कित दुआरे पाई आए तन मन धन सब सौंप गुर को हुकम मने आए पाई आए हुकम मनो गुरु के रागा वो सच्ची बाणी कह नानक सुनो संतो कथ्यो अकथ कहानी मन चंचला चतुराई किने ना पाया चुतराई ना पाया किने तू सुन मन मेरी आए माया मोनी जिनेत परम भुलाया माया ता मोनी तिने कीती जिंठ कौली पाईया कुर्बान कीता तिसे विटो जन मोह मीठा लाया कहे नानक मन चंचल चुतराई किने ना पाया ए मन प्यारिया तू सदा सच समाले इहो कुटंब तू जे देखदा चले नाही तेरे नाले सा तेरे चले नाही तिस नाल क्यों चित लाइए ऐसा का मूले ना कीचे जिते अंत पछोताइए सतगुरु का उपदेश सुन तू वे तेरे नाले कहे नानक मन प्यारे तू सदा सच संभाले अगम गोचरा तेरा अंत न पाया अंतो न पाया किने तेरा अपना तू जाने जी जन सब खेल तेरा क्या को आख वखाने आखे ता वेखे सब तू है जिन जगत उपाया कहे नानक तू सदा गम है तेरा अंत न पाया सुर नर मुन जन अमृत खोज दे सु अमृत गुर ते पाया पाया अमृत गुर कृपा कीनी सचा मन वसाया जी जन सब तो दे पाए एक वेक परसन आया लभ लो बंकार चूका सतगुरु भला पाया कह नानक जिसनु आप तुठा तने अमृत गुर ते पाया भगतां की चाल निराली चाला निराली भगतां केरी बिख मार्ग चलना लभ लो बंकार तज त्रिसना बहुत नाही बोलना खन्यो तिखी वालो निकी एत मार्ग जाना गुर प्रसादी जिनी आव तजियार वासना समाणी कह नानक चाल भगतां जुग जुग निराली ज्यो तू चलाए तिव चले स्वामी होर क्या जाना गुण तेरे जिब तू चलाए तिव चले जिन्ना मार्ग पावे कर कृपा जन नाम लाए से हर हर सदा ते आवे जिसनु कथा सुनाए अपनी से गुरुद्वारे सुख पावे कहे नानक सचे साहेब ज्यों पावे तिवै चुलावे यो सोहला शब्द सुहावा शब्द सुहावा सदा सोहला सतगुरु सुनाया यो दिन के मन वसिया जन धुरों लिखे आया एक फिरे कनेरे करे गल्ला गली किने ना पाया कहे नानक शब्द सोहला सतगुरु सुनाया पवित होए से जन्ना जिनी हर त्याया हर त्याया पवित होए गुरमुख जिनी त्याया पवित माता पिता कटम सहत स्यों पवित संगत सुभाइया कहन दे पवित सुन दे पवित से पवित जिनी मन वसाया कहे नानक से पवित जिनी गुरमुख हर त्याया करमी सहज ना उपजे बिन सहजे सहसा ना जाए
ਨਹਿ ਜਾਏ ਸਹਿਸਾ ਕਿਤੇ ਸੰਜਮ ਰਹੇ ਕਰਮ ਕਮਾਏ, ਸਹਿਸੇ ਜੀਉ ਮਲੀਨ ਆਏ ਕਿਤ ਸੰਜਮ ਧੋਤਾ ਜਾਏ, ਮਨ ਧੋਵੋ ਸ਼ਬਦ ਲਾਗੋ ਹਰ ਸਿਉ ਰਹੋ ਚਿਤ ਲਾਏ, ਕਹੇ ਨਾਨਕ ਗੁਰਪ੍ਰਸਾਦੀ ਸਹਿਜ ਉਪਜੇ ਹੋ ਸਹਿਸਾ ਵਿਜਾਏ, ਜੀਉ ਮੈਲੇ ਬਾਰੋ ਨਿਰਮਲ, ਬਾਰੋ ਨਿਰਮਲ ਜੀਉ ਤਾਂ ਮੈਲੇ ਤਿੰਨੀ ਜਨਮ ਜੂਏ ਹਾਰਿਆ, ਇਹ ਤਿਸਨਾ ਵੱਡਾ ਰੋਗ ਲੱਗਾ ਮਰਨ ਮਨੋ ਵਿਸਾਰਿਆ, ਵੇਦਾ ਮੈਂ ਨਾਮ ਉਤਮ ਸੋ ਸੁਣੇ ਨਾਹੀ ਫਰੇ ਜਿਉਂ ਬੇਤਾਲਿਆ, ਕਹੇ ਨਾਨਕ ਜਿਨ ਸਾਜ ਤਜਿਆ ਕੂੜੇ ਲਾਗੇ ਤਿੰਨੀ ਜਨਮ ਜੂਏ ਹਾਰਿਆ, ਜੀਓ ਨਿਰਮਲ ਬਾਹਰੋਂ ਨਿਰਮਲ ਬਾਹਰੋਂ ਤਾਂ ਨਿਰਮਲ, ਜੀਓ ਨਿਰਮਲ ਸਤਿਗੁਰ ਤੇ ਕਰਨੀ ਕਮਾਣੀ, ਕੂੜ ਕੀ ਸੋਏ ਪਹੁੰਚੇ ਨਾਹੀ ਮਨ ਸਾ ਸਾਸ ਮਾਣੀ, ਜਨਮ ਰਤਨ ਜਿਨੀ ਖਟਿਆ ਭਲੇ ਸੇਵਣ ਜਾਰੇ, ਕਹੇ ਨਾਨਕ ਜਿਨ ਮਨ ਨਿਰਮਲ ਸਦਾ ਰਹੇ ਗੁਰਨਾਲੇ, ਜੇ ਕੋ ਸਿੱਖ ਗੁਰੂ ਸੇਤੀ ਸਨਮੁਖ ਹੋਵੇ ਹੋਵੇ ਤਾਂ ਸਨਮੁਖ ਸਿੱਖ ਕੋਈ ਜੀਓ ਰਹੇ ਗੁਰਨਾਲੇ, ਗੁਰ ਕੇ ਚਰਨ ਹਿਰਦੇ ਤੇ ਆਏ ਅੰਤਰਾਤਮੈ ਸਮਾਲੇ, ਆਪ ਛੱਡ ਸਦਾ ਰਹੇ ਪਰਣੇ ਗੁਰਬਿਨ ਅਵਰਣਾ ਜਾਣੇ ਕੋਏ, ਕਹੇ ਨਾਨਕ ਸੁਣੋ ਸੰਤ ਸੋ ਸਿੱਖ ਸਨਮੁਖ ਹੋਏ, ਜੇ ਕੋ ਗੁਰ ਤੇ ਵੇਮੁਖ ਹੋਵੇ ਬਿਨ ਸਤਿਗੁਰ ਮੁਕਤ ਨਾ ਪਾਵੇ, ਪਾਵੇ ਮੁਕਤ ਨਾ ਹੋਰ ਥਾਇ ਕੋਈ ਪੁੱਛੋ ਬਵੇਕੀ ਆ ਜਾਏ, ਅਨੇਕ ਜੂਨੀ ਭਰਮੇ ਆਵੇ ਬਿਨ ਸਤਿਗੁਰੂ ਮੁਕਤ ਨਾ ਪਾਏ, ਫਿਰ ਮੁਕਤ ਪਾਏ ਲਾਗ ਚਰਣੀ ਸਤਿਗੁਰੂ ਸ਼ਬਦ ਸੁਣਾਏ, ਕਹੇ ਨਾਨਕ ਵਿਚਾਰ ਦੇਖੋ ਬਿਨ ਸਤਿਗੁਰੂ ਮੁਕਤ ਨਾ ਪਾਏ, ਆਵੋ ਸਿੱਖ ਸਤਿਗੁਰੂ ਕੇ ਪਿਆਰੇ ਹੋ, ਗਾਵੋ ਸੱਚੀ ਬਾਣੀ, ਬਾਣੀ ਤਾਂ ਗਾਵੋ ਗੁਰੂ ਕੇਰੀ ਬਾਣੀਆਂ ਸਿਰ ਬਾਣੀ, ਜਿਨ ਕੋ ਨਦਰ ਕਰਮ ਹੋਵੇ ਹਿਰਦੇ ਤਨਾ ਸੁਬਾਣੀ, ਪੀਵੋ ਅੰਮ੍ਰਿਤ ਸਦਾ ਰਹੋ ਹਰ ਰੰਗ, ਜਪਿਓ ਸਾਰੰਗ ਪਾਣੀ, ਕਹੇ ਨਾਨਕ ਸਦਾ ਗਾਵੋ ਇਹ ਸੱਚੀ ਬਾਣੀ, ਸਤਿਗੁਰੂ ਬਿਨਾ ਔਰ ਕੱਚੀ ਹੈ ਬਾਣੀ, ਬਾਣੀ ਤਾਂ ਕੱਚੀ ਸਤਿਗੁਰੂ ਬਾਜੋਂ ਹੋਰ ਕੱਚੀ ਬਾਣੀ, ਕਹਿੰਦੇ ਕੱਚੇ ਸੁਣਦੇ ਕੱਚੇ ਕੱਚੀ ਆਖ ਵਖਾਣੀ, ਹਰ ਹਰ